ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

ज्ञानेश्वर महाराज या अभंगा मधून जीवीचा जीवलग माईबाप पांडुरंग याचं रूप पाहिल्यानंतर जो मनामध्ये आनंद झाला तो आनंद सखी जवळ बोलून प्रगट करत आहेत. आपला आनंद सुद्धा बोलून प्रगट झाल्याशिवाय त्याचं

प्राप्त होते पण प्राप्त झाल्या कारणाने त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. बर का, वस्तू अमोल असावी आणि त्याचं मोल ही आपल्याला कळावं याच्यासारखा आनंद नाही. माऊली म्हणतात की हा पांडुरंग भेटला त्याचं नाव विठ्ठल आहे, आम्ही माधव म्हणतो, पण हा भेटला म्हणून सोपं आहे असं समजू नका. याच्याकरता युगन युग आम्ही तपश्चर्या केलेली आहे, बहुत सुकृताची जोडी आहे.

पुण्य पोशिले असाधारणे याचा तपश्चर्या करे करता सेविले गंगेची तटाके उदास त्याची आज सुकृतासी आज आली नेणो

जिभेला बरं वाटतं पण डोळ्याला सुख नाही, कानाला सुख नाही, हे सर्व सुखाचे आगर झाली इंद्रिया पारणे डोळ्याही पुरतेपणे. सर्व इंद्रिय एका वेळेला जेव्हा संतुष्ट

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्यघर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।
3: हर घर सूर्यघर।
0: नमस्कार मित्रांनो आणि श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो आणि खास करून जे 12वी सायन्स पास झालेले, ज्यांनी MSc CET PCMची परीक्षा दिलेली आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, व्हेरिफिकेशन केलेलं आहे, अशा सर्वांसाठी आता इंजिनिअरिंग प्रवेशाची धावपळ जी आहे ती सुरू होणार आहे आणि या अनुषंगानं आपल्या सर्वांना यथोचित माहिती मिळणं, त्याची संपूर्ण जे नॉलेज आहे ते आपल्याला प्राप्त होणं हे खूप गरजेचं आहे। आणि त्याच अनुषंगानं आज परत एकदा आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच बाटू लोणेरे या विद्यापीठाचे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर माननीय प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांना, आणि ते आपल्याला माहिती आहे की 2 राऊंड त्यांच्या मुलाखतीचे झालेले होते आणि त्यामध्ये एकूणच रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं, रजिस्ट्रेशनचं व्हेरिफिकेशन कशा पद्धतीनं करायचं याविषयी इत्यंभूत अशी माहिती आपल्याला मिळाली आणि त्या आधारे आपण खरं तर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये येऊन या ठिकाणी आपण आपलं रजिस्ट्रेशन पण केलेलं आहे, व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच आपल्याला खूप लाभ झालेला आहे। त्यामुळे आजची मुलाखतसुद्धा खूप महत्त्वाची असणार आहे, कारण ह्या रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशननंतरची जी पुढची स्टेज आहे ती नेमकी कशी असणार आहे ते आपण समजून घेणार आहोत। माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर, मी आपलं स्वागत करतो आजच्या मुलाखतीमध्ये।
4: नमस्कार सर, मला आपण इथं बोलवल्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो। नोंदणी आणि कागदपत्र पडताळणी ह्या 2 महत्त्वाच्या बाबी प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश 2026-27 अनुषंगानं MSTCET सेलकडनं पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं मला एक सांगावं लागतं की आमच्या जे आपल्या रेडिओ तेरणाला मुलाखत दिली त्या अनुषंगानं मला बरेच फोन आले आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अडचणी, त्यांच्या शंका किंवा त्यांना मदत मी करू शकलो या बाबतीत मी समाधानी आहे।
0: अच्छा, तर प्राचार्य डॉक्टर VV माने सर, आपण आता काय सांगू इच्छिता की एकूणच रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आता ह्या ॲडमिशनच्या ज्या प्रोसेस असतात त्या प्रोसेसमधली आताची नेमकी स्टेज कुठली आहे?
4: हां, आता महत्त्वाचं म्हणजे कालच तात्पुरती मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि मला आवर्जून इथं सांगा वाटतं की ह्या वर्षी जवळपास 20,000 विद्यार्थ्यांची नोंदणी वाढलेली आहे गतवर्षीच्या तुलनेत। साधारणतः 2,45,526 विद्यार्थ्यांनी नोंदणीची प्रक्रिया परिपूर्ण केलेली आहे असं एक मी इथं सांगतो आणि त्या अनुषंगानं MSTCET सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांनी तात्पुरती गुणवत्ता यादी, त्याला आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणतो, ती डिक्लेअर झालेली आहे कालच आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉग इनमध्ये आपलं डिटेल्स पाहण्यासाठी ती उपलब्ध आत्ता विद्यार्थ्यांना आहे।
0: तर मग आता हे तात्पुरती यादी किंवा टेम्पररी मेरिट लिस्ट जे तुम्ही असा उल्लेख केला, तर ही यादी पाहत असताना किंवा या यादीच्या आधारे विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायला हवी ते सांगा.
4: हां, हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या नोंदणी प्रक्रियेमध्ये काही विद्यार्थ्यांकडं, आता आपण बघायला गेलं तर काही विद्यार्थी कास्टमध्ये असतात, एससी, एसटी, एनटी, एबीसीडी, एसबीसी, आता परत पुन्हा ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरी, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी अप्लाय करतात. पण त्या नोंदणी प्रक्रियेच्या वेळामध्ये जर त्यांच्याकडं त्याचं प्रोसेस पूर्ण होऊ शकले असेल तर त्या विद्यार्थ्यांची नोंदणी ही खुल्या गटामध्ये होते. आणि त्यांना जर आता कागदपत्र उपलब्ध झाले असतील, समजा एखादा विद्यार्थी असेल त्याला ईडब्ल्यूएस आता उपलब्ध झाला असेल किंवा ईडब्ल्यूएसची रिसिप्ट उपलब्ध झाली असेल, तर तो त्याची कॅटेगरी जी खुल्या गटातली ईडब्ल्यूएस बदलू शकतो. त्याचबरोबर एससी बीसीची काही विद्यार्थी असतील किंवा कुठले एनटी एबीसीडी कुठल्याही कास्टचे विद्यार्थी असतील, त्यांनाही त्यांनी जरी आपली नोंदणी जर खुल्या गटामध्ये केली असेल नोंदणी प्रक्रियेच्या कालावधीत, तर त्यांनाही आपले संबंधित डॉक्युमेंट्स म्हणजे त्याची कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी किंवा त्याची पावती हे काही उपलब्ध झालं असेल तर त्यांनी ताबडतोब त्या महाविद्यालयाशी संपर्क साधून त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घ्यावायची आहे. आणि एवढेच नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला, एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये त्यांची तात्पुरती मेरिट लिस्ट बघायला मिळत आहे, तर त्यांनी आपलं लॉग इन करायचं आहे ॲप्लिकेशन आय डी टाकून, आणि त्यानंतर त्यांनी आपली प्रत्येक गोष्ट चेक करायची आहे. कारण ही महत्त्वाचा टप्पा आहे, याच्यामध्ये जर काही चूक राहिली, दुरुस्ती केली गेली नाही आणि त्या दुरुस्तीची वेळ पण निश्चित केलेली आहे, आजपासून ती दुरुस्ती करायला सुरू, म्हणजे 23 जुलै 2026 ते 25 जुलै 2026 ह्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या जर ॲप्लिकेशन आय भरण्यामध्ये काही आपल्या कॅटेगरीमध्ये किंवा आपल्या प्रवर्गामध्ये काही बदल असेल तर तो बदल करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर तर विद्यार्थ्यांचे आपलं नाव व्यवस्थित चेक करायचं आहे, बरोबर नाव आलेलं काय, त्याचं स्पेलिंग पण चेक करायचं आहे, त्याचे जन्मतारीख चेक करायचे, आपले गुण चेक करायचे आहेत व्यवस्थित, आपली कास्ट चेक करायचे आहेत, आपण डॉक्युमेंट प्रॉपर जोडलेत का हे पण बघायचं आहे. ह्या सर्व गोष्टी त्यांनी बघायच्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये काही आपल्याला जर शंका असेल किंवा एरर असेल तर तातडीने येऊन आमच्याकडं ह्याच्यासाठीचं टी सी टीचं फॅसिलिटी सेंटर पण आहे, त्याला आपण स्कुटनी सेंटर म्हणतो, तिथं भेट द्यायची आहे. आणि संबंधित बदल करण्यासाठी आमचे स्कुटनी सेंटरचे किंवा एस सी सेंटरचे प्रमुख आहेत डॉक्टर जैन सर, त्यांचा नंबर आहे 98 90 58 52 35 यांना. आणि त्याचबरोबर दुसरे पण सर आहेत त्यांचे सहकारी प्रोफेसर बिरादार सर 90 49 688 443 यांच्याशी संपर्क साधायचा आहे, स्वतः व्यक्तीच्या भेटून, आणि आपला जो बदल आहे ते समोर बसून करून घेणं गरजेचं आहे. अन्यथा काय होईल, आपल्याकडे काही एरर असेल त्या आताच्या तात्पुरत्या यादीमध्ये, एखाद्याचे जन्मतारीख चुकले असेल किंवा एखाद्याचे गुण चुकले असेल किंवा एखाद्याने खुल्या वर्गात ना अप्लाय केला असेल आणि त्याच्याकडे आता ईडब्ल्यूएस किंवा कुठलं कॅटेगरीचा असेल तो, जर कास्ट व्हॅलिडिटीची पावती किंवा कास्ट व्हॅलिडिटीचे सर्टिफिकेट हे काही उपलब्ध झालं असेल तो ते त्या पद्धतीनं आपला प्रवर्ग बदलून घ्यायचा आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे असं मला इथं आवर्जून आपल्या विद्यार्थी मित्रांना सांगावं असं वाटतं.
0: अच्छा, तर सर्व विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, आपण परत एकदा लक्षात घ्या, आपण एम एस टी सी ई टी पी सी एमची परीक्षा दिल्यानंतर जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, व्हेरिफिकेशन केलेलं आहे, त्याची तात्पुरती यादी टेम्पररी मेरिट लिस्ट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे, ती आपण जाऊन लॉग इनमध्ये पाहू शकता. आणि आत्ता ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं आहे, जर त्याच्यामध्ये काही अडचणी असतील आणि जर काही स्क्रुटिनी करायची जर शिल्लक राहिली असेल तर आपण डॉक्टर जैन सर ज्यांचा मोबाईल क्रमांक आहे 98 90 58 52 35 आणि दुसरे सर आहेत बिराजदार सर म्हणून, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 90 49 688 443 इथे आपण संपर्क करा आणि त्याप्रमाणे आपण आपली स्क्रुटिनी करून घेऊ शकता. सर, आता एक ह्याच्यानंतरचा प्रश्न येतो, आता हे तर तुम्ही टेम्पररी मेरिट लिस्ट असं म्हटलात पण कायमची यादी आणि त्यासोबत फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड हे जे कॅप राऊंड महत्त्वाचे असतात ते कधी सुरू होतील आणि या दरम्यान मग विद्यार्थ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे?
4: विद्यार्थ्यांनी 23 जुलै ते 25 जुलैमध्ये आपले काही ग्रीव्हन्सेस किंवा आपले काही एरर्स काढून घ्यायचे. त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी म्हणतो ती मेरिट लिस्ट 27 जुलै 2026 रोजी लागणार आहे आणि ती मेरिट लिस्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये कुठलाही आपला त्या मेरिट लिस्टनुसार आपल्याला आपला पी सी एममधील स्टेट लेवलचा जनरल मेरिट नंबर समजणार आहे. त्यानंतर पी सी एममधील युनिव्हर्सिटी लेवलचा मेरिट नंबर समजणार आहे. पी सी एममध्ये लेडीज जनरल कॅटेगरीचा मेरिट नंबर समजणार आहे. पी सी एममध्ये लेडीज युनिव्हर्सिटी जनरल मेरिट लिस्ट नंबर समजणार आहे. आणि याच्याही पुढे जाऊन ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएसचा मेरिट नंबर समजणार आहे. त्यानंतर आपले कुठली कास्ट आहे तो कास्टचा मेरिट नंबर संबंधणार आहे, तोही मेरिट नंबर तात्पुरत्या यादीतही आहे, आपण तेही नोट करू शकताय. हे मी इथं आवर्जून सांगतो. ह्या मेरिट नंबरच्या अनुषंगानं आपल्याला पुढील राऊंड म्हणजे पहिला राऊंड सुरू होईल, त्यासाठी हे मेरिट नंबर थोडं आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार 27 तारखेला आपण हे सगळं नोट करून घ्यायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपलं 28 जुलै ते 30 जुलै या दरम्यान आपला फर्स्ट राऊंड सुरू होईल. 23 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि फायनल मेरिट लिस्टनंतर 27 जुलैनंतर त्याच दिवशी तुमचं सीट मॅट्रिक्स पण येईल.
0: तर सर, आता आपण जी माहिती देत आहात त्याच्यामध्ये बरेचसे असे काही टेक्निकल वर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये आत्ता तुम्ही शीट मॅट्रिक्स अशा नाव अशा एक पद्धतीचा उल्लेख केला, ते नेमकं काय असतं ते एक सांगा.
4: सीट मॅट्रिक्स एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे ॲडमिशन प्रोसेसमधला. आणि 27 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट लागेल, त्याचबरोबर तुमचा सीट मॅट्रिक्स पण लागेल. आणि ह्या सीट मॅट्रिक्समध्ये एक उदाहरण घेतलं आपण तर आपल्याकडं कॉम्प्युटर सायन्स ह्या विषयासाठी 120 जागा आहेत, AIDS ह्या विषयासाठी 120 जागा आहेत, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन ह्या 3 बँचेससाठी प्रत्येकी 60 जागा आहेत. म्हणजे ह्या 60 जागांपैकी किंवा 120 जागांपैकी किती जागा ओपनसाठी, ओपनमध्ये किती जागा मुलांसाठी, किती जागा मुलींसाठी, त्या पद्धतीनं किती जागा SC मुलांसाठी SC मुलींसाठी, अशा पद्धतीने ST साठी, NT ABCD साठी किती जागा आहेत, EWS साठी किती जागा आहेत, 60 पैकी साधारण 6 जागा असतात, तर त्यातल्या मुलींसाठी किती, मुलांसाठी किती, हे सगळं काही चित्र त्या सीट मॅट्रिक्समध्ये बघायला मिळतं आपल्याला. ब्रँच वाईज प्रत्येक विद्यार्थ्यासाठी किती जागा उपलब्ध आहेत हे चित्र ह्या सीट मॅट्रिक्समध्ये बघायला मिळतं. आणि हे बघणं फार गरजेचं आहे राऊंड जाण्यापूर्वी, त्यांना आपल्याला अंदाज येतो आणि आपला मेरिट नंबर पण असणं गरजेचं आहे. ह्या दोन्हीचं जर आपण व्यवस्थित जजमेंट घेतलं तर आपल्याला अंदाज येतो की आपण कुठल्या कॉलेज लागू शकता. आणि माझं आपल्या विद्यार्थी मित्रांना आग्रह आहे की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय हे जवळपास 40-45 वर्ष होऊन गेले जुनं कॉलेज आहे. ह्या कॉलेजमध्ये मधील आमचे बरेच माजी विद्यार्थी जगात परदेशात 43 देशांमध्ये मोठमोठ्या कंपनीमध्ये काम करतायत. हजारो विद्यार्थ्यांचे स्वतःच्या कंपन्या आहेत आणि त्या अनुषंगानं आम्ही विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आमच्याकडं आम्ही स्वतः विद्यार्थ्यांचे जवळपास 1000 विद्यार्थ्यांना आम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण केलं आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट जवळपास 1000 विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट तपासून पण दिलेले आहेत. असा आमचा आपल्या भागातील विद्यार्थ्यांना सदैव सपोर्ट आहे. आणि याचाच भाग म्हणून आपल्या विद्यार्थी मित्रांना एक माझी महत्त्वाची सूचना आहे आणि पालकांना विनंती आहे की इथं सीट मॅट्रिक्स आम्ही दाखवू प्रत्येक कॉलेजचं त्यांना पाहिजे असेल तर, आणि त्याचबरोबर त्यांना ऑप्शन फॉर्म भरण्यासाठीही मदत करू असं मी इथं आवर्जून सांगतोय. ही सगळी प्रोसेस आम्ही विनामूल्य करत आहेत.
0: तर आता ज्या पद्धतीनं प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांनी एकूणच जी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे, हे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत, 23, 24 आणि 25 जुलै, ज्यामध्ये आपण आपली टेम्पररी मेरिट लिस्ट पाहून त्याच्यामध्ये जर काही स्क्रुटनी असेल ते स्क्रुटनी करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला जे पुढच्या ॲडमिशन प्रोसेस आहे त्याला अतिशय सुलभपणे पुढे जाता येईल. आणि त्याहीसाठी म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फायनल मेरिट लिस्ट लागेल त्यासोबत कॅपराऊंड सुरू होणार आहे, त्याच्या अगोदर माननीय प्राचार्य सर हे इथं येऊन परत एकदा आपल्याला गायडन्स करणारच आहेत. पण तत्पूर्वी हे 3 दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत हे समजून घ्या. आणि त्यासाठी परत एकदा मी मोबाईल क्रमांक सांगतो. डॉक्टर जैन सर आहेत, त्यांच्यासाठी 98-90-58-52-35 हा नंबर आहे. बिराजदार सर आहेत, त्यांच्यासाठी मोबाईल क्रमांक आहे 90-49-688-443. प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94-219-78-078. आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा बाटू लोणेरे या विद्यापीठाचे एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर प्राचार्य डॉक्टर VV माणेसर आपण या ठिकाणी आलात. आणि ही अतिशय महत्त्वाची माहिती जी आहे की सहजासहजी मिळत नाही ती आपण या ठिकाणी दिली, त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो.
4: धन्यवाद सर, मला इथं बोलल्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो. आणि आता आपला पहिला राऊंड अभियांत्रिकी प्रवेशासाठी प्रथम वर्षा प्रवेशाचा पहिला राऊंड 28 जुलै ते 30 जुलै या दरम्यान होणार आहे. त्याच्यापूर्वी नक्कीच मी आपल्या रेडिओ तेरणाला येईन आणि त्या राऊंडच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायची हे नक्की सांगेन. तत्पूर्वी सर्व विद्यार्थी मित्रांना एक सूचना व पालक बंधू वगैरे विनंती आहे की तात्पुरती गुणवत्ता यादी प्रोविजनल मेरिट लिस्ट पाहून घ्यावी आणि त्यात काय आपली एरर्स असतील, काही तुटी असतील तर आमच्याकडे येऊन रिमूव्ह कराव्या असं मी इथं सांगतो. आणि बोलवल्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना या अभियांत्रिकी प्रवेशासाठी हार्दिक शुभेच्छा देतो.
0: धन्यवाद सर.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
1: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज श्रोते हो मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।
2: हर घर सूर्य घर।
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
3: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।

हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो श्रोते हो, नमस्कार श्रोते हो। अच्छा, आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो।

0: त्यामुळे लिंबूवर्गीय फळबागेतील विकृती, फळगळीची लक्षणे आपण जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करणं सध्याच्या महिन्यामध्ये आणि काही दिवसांमध्ये गरजेचं आहे. सुरुवातीस बघूयात आपण फायटोप्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाची लक्षणं. सध्या फायटोप्थोरा बुरशीवाढीस अनुकूल वातावरण असून तिच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळपिकाच्या पानावर चट्टे दिसू शकतात, तसेच तपकिरी ब्राऊन रॉट रोग उद्भवू शकतो. हा रोग फायटोप्थोरा पल्मीहोरा आणि फायटोप्थेरा निकोशियानी या दोन प्रजातीमुळे उद्भवत असतो. पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी करड्या डागांची सुरुवात होते. फळे एका बाजूने करपू लागतात. फळाच्या हिरव्या सालीवर प्रादुर्भाव होऊन फळ हे तपकिरी काळ्या रंगाचं दिसू लागतं. फळे सडून गळतात. या फळसडीच्या अवस्थेत ब्राऊन रॉट किंवा तपकिरी रॉट असंही संबोधलं जाऊ शकतं. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. करड्या रंगाच्या फळांची तोड करून ती निरोगी फळासोबत मिसळल्यास निरोगी फळे देखील सडू शकतात. यानंतर बघूयात देठ सुकणे आणि कोलेस्ट्रिक्टम स्टेम अँड रॉट. कोलेस्ट्रिक्टम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊ शकते. तो भाग काळा पडतो. असा भाग नंतर वाढत जाऊन संपूर्ण फळ हे सडू शकतं. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे आणि वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणं आहेत. बरेचदा उशीर झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी होऊन कडक होतात आणि दीर्घकाळापर्यंत देठांना लटकत राहत असतात. आता हे सगळी लक्षणं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. पानगळ आणि फळ पिकावरील तपकिरी रॉटच्या संदर्भामध्ये. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मंडळी, याचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. बागेमध्ये वाफे केलेले असल्यास त्यात पाणी साचून राहते. पावसाळ्यात वाफे मोडून टाकावेत. बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी आपण बाहेर काढणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. झाडांवर गळून पडलेल्या पानांची आणि फळांची त्वरित विल्हेवाट आपण लावावी. असे रोगग्रस्त घटक बागेत किंवा बांधावर तसेच राहिल्यात त्याद्वारे रोगाचा प्रसार वाढून तीव्रता वाढते. वाफा स्वच्छ ठेवावा. फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटी एल 2.5 ग्रॅम किंवा क॑पर ऑक्सिक्लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करा. येथे जमिनीवरील आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकांवरील बुरशी तिच्या सक्रिय बीजाणूंचा नायनाट होण्यास मदत होईल. चांगल्या परिणामासाठी या द्रावणामध्ये अन्य कोणतेही तत्सम बुरशीनाशके, कीटकनाशके, विद्राव्य खते ही आपण मिसळू नयेत. रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसानंतर ट्रायकोडर्मा हार्मियम अधिक स्यूडोनोमास फिलोरोपान्स 100 ग्रॅम प्रति 1 किलो शेण खतात मिसळून प्रतिझाडाच्या परिघातून आपण देणं खूप गरजेचं आहे. कोलेस्ट्रिकम बुरशीजन्य फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची अरे इकडं रेकॉर्डिंग करायला इकडं वाचायला लागलोय. बरोबर आहे की काय विषय?
1: बॅग कुठं आला?
0: अरे इकडं आहे बॅग. बरोबर वाचायला ना मी
1: तोंडाचा ऍक्सेस इकडं आहे, माईक तिकडं पलीकडं.
0: बरोबर येते ते असं वाचायला लागलं मी.
1: कसं होत? इकडं होत का नाही?
0: अरे इकडे ते
1: ऐकून बघ ना पुन्हा.
0: अरे येत नाही, क्वालिटी चांगली येते असं रेकॉर्डिंग. इकडे लिहिलेलं आहे ना, मग आता कसं वाचणार तुम्ही?
1: त्याला मिनिमाइज करणार, त्याला वर ठेवून रेकॉर्डिंग करत बस ना.
0: इकडे ते माहिती होती रे, माहिती इकडे
1: ही जी माहिती आहे ना गुगलवर बघितला ना, तीच माहिती तिकडे गुगलवर ओपन कर.
0: फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटील एल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सि

क्लोराईड 50 WP 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करावी, जेणेकरून जेथे जमिनीवर आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकावर बुरशी आणि

0: रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसांनंतर ट्रायकोडर्मा हेमियम अधिक स्यूडोमॉस फ्लोरोसन्स शंभर ग्रॅम प्रतिकी 1 किलो शेणखतात मिसळून प्रतिझाडाच्या परिघात जमिनीतून देणं गरजेचं आहे. कोलेस्ट्रिक्ट्रम बुरशी फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 2.5 ग्रॅम ही सुद्धा देणं गरजेचं आहे. सध्या संशोधन प्रकल्पामध्ये ॲझोक्ट्रिक्ट्रॉन अधिक डायफेनोझॉल या संयुक्त बुरशीनाशकाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यात 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेतलेल्या फवारणीचे निष्कर्ष उत्साहवर्धक असले तरी त्याला अद्याप ॲग्रोस्कोची शिफारस अथवा लेबल मिळालेलं नाही. हे देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, सध्याच्या हंगामामध्ये पानगळ आणि फळावरील तपकिरी रॉडचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर यासाठी ज्या उपाययोजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकलेल्या आहेत त्या उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ही फळबाग आपणास सशक्त आणि निरोगी ठेवता येऊ शकेल. आजच्या आपल्या शिवारवार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवारवार्ताच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत त्याचबरोबर विशेष माहिती मनोरंजन महिला शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, वाट बघणं आणि वाट पाहायला लावणं, वाट पाहून न येणं आणि कुणाला तरी वाट पाहायला लावून न जाणं आणि वेळोवेळी याच अवस्थेमधून जाणं, याची ही एक वेगळीच गंमत आपण जीवनामध्ये अनुभवत असतो आणि कधीकधी यामधून वेदनाही होत असतात, दुःखही होत असतं आणि कधीकधी आपण विरहात देखील जात असतो। म्हणूनच या इंतजारला एक वेगळं असं महत्त्व आहे आणि हा इंतजार अनेक रूपात आपल्यासमोर येत असतो। मग तो केवळ प्रेयसीचाच नसतो, तर तो असतो संधीचा आणि योग्य वेळेचा सुद्धा। असेच इंतजारचे सगळे रंग आज आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत, बघणार आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात बहु बेगम या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील साहिर यांचं गीत। संगीतकार आहेत रोशन।

श्रोतेहोस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात प्रेम रोग या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात शराबी या चित्रपटातील गीताचा, जे गीत गायलं आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. गीत आहे अंजन यांचं, संगीतकार आहेत बप्पी लहेरी. आणि श्रोतेहो, या गीताशिवाय इंतजार ही थीम संपूर्ण होऊ शकत नाही. आणि हे गीत जे आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीस हे गीत सॅड मूडनं सुरू होतं आणि नंतर आपल्याला एका वेगळ्याच तालबद्ध दुनियेमध्ये घेऊन जातं. आणि ही किमिया साधण्याचं काम संगीतकार बप्पी लहेरी आणि त्याचबरोबर किशोरदा आणि आशाताईंनी सुद्धा तेवढ्याच उत्तमपणे साकारलेलं आहे. ऐकूयात हे गीत.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ थिरण 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात विजयपथ या चित्रपटासाठी अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीत. जे गीत आहे राहती इंदोरी यांचं आणि संगीतकार आहेत अनु मलिक.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ थिरण 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कयामत या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण.

श्रोते हो, इंतजार या थीमचा आनंद आपण घेतोय स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि यानंतरचा इंतजार करणारं गीत आहे ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग असं गीत आहे. जे गीत गायलं आहे अनुपमा देशपांडे यांनी, गीत आहे जावेद अख्तर यांचं आणि संगीतकार आहेत बप्पीदा. माधुरी दीक्षित यांच्या फिल्मी करिअरमधील अतिशय महत्त्वपूर्ण असं हे गीत मानता येईल आणि या गीताची जादू आजही आपल्यावर कायम आहे. श्रोते हो, इंतजार या थीमचा आनंद आपण घेतो. श्रोते हो, रेडिओ तिराणा 90.4 FM वरून इंतजार या थीमचा आनंद आपण घेत आहोत. पाप या चित्रपटासाठी गीत गात आहेत अनुराधा पौडवाल आणि गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत अनु मलिक.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात विश्वासघात या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील राणी मलिक यांचं गीत. संगीतकार आहेत श्याम सुंदर.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात आत्ता जे यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात ते गीतसुद्धा खूप इंटरेस्टिंग गीत आहे. आणि एक आपण जी म्हणतो की इंतजार या थीममधील जी गीतं आहेत त्या गीतामध्ये सगळ्यात प्रभावित करणारं असं हे गीत आहे जे गीत गायलं आहे आशा भोसले आणि भूपिंदर यांनी. गीत आहे हसन कमाल यांचं आणि संगीतकार आहेत पुन्हा बापी लहरी. चित्रपट ऐतबार.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून इंतजार या थीमचा आनंद आपण घेतोय. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू आणि अलका याज्ञिक. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण, चित्रपट आहे दीवाना.

श्रोते हो, रेडिओ तिरणा 90.4 FM वरून आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहार. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील अंजान यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी. चित्रपट आहे डॉन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात सुनिधी चौहान आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक. चित्रपट आहे अजनबी.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। घेऊन आली पुन्हा एकदा क्लासिक रेडिओ शो। मी कायमच म्हणते की क्लासिक रेडिओ शो म्हणजे जुन्या उत्तमोत्तम गाण्यांचा खजिना आहे, आणि याच खजिन्यातून एक एक मोती आणि त्यांची मौल्यवान गाणी मी तुमच्या समोर सादर करत असते। अशाच एका खजिन्याच्या पेटीतला मौल्यवान दागिना ज्याचा आवाज आजही आपल्या गळ्यात ताईत आहे, असा आवाज म्हणजे अर्थात महाराष्ट्राचे लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचा। ऐका सत्यनारायणाची कथा, पाऊले चालती पंढरीचे वाट, चल ग सखे पंढरीला, बाप्पा मोरिया रे, उर्जा आएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, अशी शेकडो भक्तिगीतं, भावगीते, कव्वाली, कोळी गीते गाऊन आपल्या गायकीचा त्यांनी वेगळाच ठसा उमटवलाय। आजही आपल्यासारख्या मराठी रसिकांच्या हृदयात त्यांचं गाणं घर करून आहे। आज महाराष्ट्राच्या याच लोकगायकाची गोष्ट आपण समजून घेणार आहेत। कुठे जन्मला हा आवाज, कुठे घेतलं त्यांनी शिक्षण आणि कसा झाला त्यांचा प्रवास, हे सारं काही समजून घेऊयात आजच्या क्लासिक रेडिओ शो मधून। RJ प्रगती आहे तुमच्या सोबत। सुरुवात करूया आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची।

वेलकम बॅक क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आज आपण ऐकतोय 1980 दशकात आंबेडकर चळवळीचा काळ गाजवणारे खड्या आवाजाचे गायक अर्थात प्रल्हाद शिंदे यांची गाणी. प्रल्हाद शिंदे यांनी ऑलमोस्ट सगळ्या जॉनर्सची गाणी गायली आहेत. भक्तिगीते भीमगीते ही त्यांची विशेष प्रसिद्ध आहेत. इसवी सन 1933 साली अहमदनगर जिल्ह्यातल्या पिंपळगाव इथं त्यांचा जन्म झाला. घरी हालाकीची गरिबी होती. त्यांचे वडील कीर्तन करायचे, त्यामुळे लहानपणापासूनच गाण्याचे संस्कार त्यांच्यावर होत गेले. घरामध्ये सगळ्यात धाकटे ते होते आणि त्यांना दोन मोठे भाऊ होते. त्यांचे वडील मिळेल तिथे कीर्तन करायचे. घरची गरिबी असल्यानं आत्ताच्या काळात जसं आपण स्ट्रीट सिंगिंग म्हणतो ना, तशी ही तेव्हाची लोककला होती. तिथं लोकसंगीत गायलं जायचं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवरती भाष्य करणारी गाणी गोंधळ, भारूड, पोवाडा, वीरगीतं अशी या ठिकाणी गायली जायची. त्यामुळं त्यांची गाण्याची सुरुवात कुठून झाली तर ती घरातूनच झाली, कीर्तनातून झाली, भजनातून झाली. आई वडिलांसोबत तालाचा धरलेला हा टेका त्यांनी आयुष्यभर जोपासला. त्यांच्या तरुणपणी त्यांनी तबला वाजवायला सुरुवात केली आणि नंतर काही मैफिलींना साथ संगतही केली. अशातच इस्माईल आझाद यांच्या ग्रुपमध्ये त्यांनी तबला वादकाचं काम केलं आणि त्यातूनच त्यांना पुढे चान्स मिळाला हैदर की तलवार या गाण्यासाठी. पण मग पुढे काय झालं, पहिला ब्रेक कुठे मिळाला आणि कुठल्या गाण्यानं त्यांना स्वतःच्या आवाजाची ओळख करून दिली आणि ही ओळख पुढे महाराष्ट्राला झाली, हे सांगणारे थोड्याच वेळात क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

0: क्या बात है, नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. मधुकर पाठक यांचं संगीत, नरेंद्र जाधव यांचे शब्द आणि आवाज अर्थात प्रल्हाद शिंदे यांचा. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजामुळे विठू माऊलीकडे जाणाऱ्या अनेक वारकऱ्यांचा प्रवास हा त्यांच्या गाण्यानं सुखकर झालाय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे अगदी काळजाला भिडणारा आवाज असतो ना आपल्या मातीतला, जो आवाज दुसरीकडे शोधूनही सापडणार नाही असं दैवी आवाज ते घेऊनच जन्माला आले होते. कदाचित म्हणूनच त्यांचं गाणं भंडार रुपयासारखं खणखणीत वाजतं. आणि फक्त भावगीतं भक्तिगीतं नाही, साधी उडत्या चालीची सोपी गाणी, ठेकत धरायला लावणारी गाणी, तुम्हाला उठून नाचायला लावणारी गाणी सुद्धा त्यांनी तितकीच कमाल गायली आहेत. असंच एक कमाल धमाल गाणं येतं तुमच्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून, ऐकूयात.
1: गणपती बाप्पा मंगलमूर्ती आला रे आला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून। मगाशीच मी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगत होते की घरातच गाण्याची सुरुवात झाली। आई वडील कीर्तन करणारे असल्यामुळं त्यांच्याबरोबर गावोगावी भटकत पायी चालत गाण्याचा ठेका त्यांनी जो जोपासला तो अखेरपर्यंत। पण त्यांना पहिला ब्रेक मिळाला तो कुठे आणि कसा, तर HMV कंपनीमध्ये भक्तिगीतांचा एक अल्बम तयार होत होता, ज्यामध्ये 4 भक्तिगीतं होती। या अल्बममध्ये त्यांची एंट्री झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या आवाजाची ओळख झाली। त्यांनी या कंपनीसाठी काही कव्वाल्या सुद्धा गायल्या आणि तिथूनच त्यांचा प्रवास चालू झाला। मी मगाशीच सांगितलं तसं अनेक जॉनर्सची गाणी त्यांनी लीलया गायली आहेत, पण तुमच्या एक लक्षात आलं असेल, शिंदे कुटुंबियावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांची विचारसरणी याचा प्रचंड प्रभाव होता, आणि म्हणूनच प्रल्हाद शिंदे यांचा पहाडी आवाज पण तरीही गोड आवाज दलित चळवळीतही क्रांतीची प्रेरणा देणारा ठरला, आणि म्हणूनच त्यांच्या गाण्यातून त्यांनी त्यांची तत्वे, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। क्लासिक रेडिओ शो मधून येतंय पुढचं गाणं तुमच्या भेटीला।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून। जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती, हे अप्रतिम गाणं आपण आत्ताच ऐकलं। मगाशीच मी सांगितलं, प्रल्हाद शिंदे यांचा आवाज दलित चळवळीतही क्रांतीची प्रेरणा देणारा ठरला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील जी अनेक गाणी त्यांनी गायली, त्यातलं हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं। अशा गाण्यासारखं गाणं आजही दलित चळवळीत झालं नाही असं अनेक अनुयायी म्हणताना आपल्याला दिसतील। संपूर्ण महाराष्ट्रभर आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी अनेक बुद्धभीम गीते त्यांनी गायली आहेत। आपल्या आवाजाचा वापर केवळ स्वहितासाठी न करता सामाजिक कार्यासाठी आणि क्रांतीची एक चळवळ निर्माण करण्यासाठी, पुढे नेण्यासाठी त्यांनी त्यांचा आवाज निरपेक्षपणे दिलाय। क्लासिक रेडिओ शो मधून येतंय पुढचं गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात।

मासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. लोकांमध्ये आजही गणेश उत्सवात बॉलिवूड पेक्षा मराठी गाणी कुठली वाजत असतील तर ती असतात प्रल्हाद शिंदे यांची. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजानं लोकसंगीत घराघरात पोहोचवलं आणि त्यांच्यामुळेच अशी गाणी लोकांच्या मनात आजही घर करून राहिली आहेत. आजही आता आपण ऐकतोय आणि त्यांच्या चाली शब्द आजही आपल्या ओठावर आहेत. गणपतीची विसर्जनाची मिरवणूक असो, घरातलं लग्न असो किंवा मग विठुरायाच्या दर्शनासाठी वारीला जाणं असो, आपल्या प्लेलिस्ट वरती प्रल्हाद शिंदे यांचं एखादं गाणं तरी असतंच. गायक प्रल्हाद शिंदे यांचं दलित चळवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी भीमराया तुझी साथ होती हे गाणं आपण मगाशीच ऐकलं, जे की प्रचंड लोकप्रिय आहे. तर दुसरीकडे पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होणाऱ्या वारकऱ्यांसाठी पाऊले चालती पंढरीची वाट आणि गणपतीसाठी पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा हे गाणं विशेष लोकप्रिय आहे. एवढंच नाही तर आई वडिलासाठी सेवेची प्रेरणा देणारं

महाराष्ट्रातील सर्वच संतांची महती सांगणारं दर्शन दे रे दे रे भगवंता आजही भक्ती प्रेरणा आपल्याला देत, ज्याप्रमाणे प्रल्हाद शिंदे यांनी त्यांच्या गाण्यातून लोकसंगीताचा, भक्तीचा, बुद्ध भीम गीतांचा वारसा पुढे चालवलाय, त्याचप्रमाणे त्यांची पुढची पिढी सुद्धा याच क्षेत्रात उमदं काम करतेय. त्यांच्या घराण्याला हा मातीतला दैवी आवाजच जणू लाभलाय. गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे आणि आता पुढची पिढी म्हणजे युवा गायक आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे आता शिंदेशाही नावानं ओळखले जातात. क्लासिक रेडिओ शो मधून येतंय पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

आजच्या आपल्या शो मधील सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. लोकसंगीत ज्यांनी जनमानसापर्यंत त्यांच्या आवाजातून पोहोचवलं, दलित चळवळी ज्यांच्या आवाजानं अनेकांना क्रांतीची प्रेरणा दिली, पंढरीची वारी असो किंवा बाप्पाची भक्ती ज्यांच्या आवाजानं सहज शक्य झालं बॉलिवूड पेक्षाही जास्त मराठी गाणी डॉल्बी आणि स्पीकर वरती वाजली, त्यांच्या आवाजातून त्यांची गाणी आपल्याला स्फूर्ती देत आहेत ही खरंच कमालीची गोष्ट वाटते. त्या काळी फेसबुक नव्हतं, वेगवेगळे ऍप्स नव्हते. स्वतःचंच गाणं मार्केटिंग करून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या काळी काही साधनं फारशी अवेलेबल नव्हती, पण ज्यांचा आवाज एवढंच एक साधन ज्यांना पुरेसं होतं असे प्रल्हाद शिंदे. अशा या मराठी मातीतल्या कलाकाराला प्रल्हाद शिंदे यांना रेडिओ तेरणाकडून मानाचा मुजरा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण आज इथेच थांबतोय. तुम्ही आता आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. तर नक्की सांगा हा शो तुम्हाला कसा वाटला. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत मी आरजी प्रगती इथेच थांबते. तुम्ही ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:14 होत आहेत आणि म्हणजेच 1:15 होत आहे. आणि आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. थोडीशी आणखीन मला सर्दी आहे त्यामुळे थोडंसं बरं वाटतंय, पण थोडी नाही, एवढी बरी नाही झाली आणखीन पण. तर योगायोग काय सांगू तुम्हाला की मला कालच मनोज कुमार यांची आठवण आली होती. आय डोंट नो का, पण असंच मला घरी जाताना त्यांची आठवण आली होती मनोज कुमार यांची. आणि आज त्यांचा बर्थडे आहे योगायोगाने. क्या बात आहे, म्हणजे इतकं कनेक्शन माझं काय, असं काही काही गोष्टी व्हायला लागल्यात की मी ज्या इमॅजिन करते आणि त्या आजकाल होत आहेत. एक वेगळा आनंद झाला मला खरं तर आज की आपल्या श्रोत्यांनी मला सांगितलं की आज मनोज कुमार यांचा बर्थडे आहे. तर मनोज कुमार हे आज आपल्यात नाही आहेत, भारत कुमार असं त्यांना म्हटलं जायचं. आणि जेवढे काही चित्रपट असतील भारताला संबोधणारे जे काही चित्रपट त्यांनी केलेले आहेत, एक रोल त्यांचा असेल तो खूप सुंदर असा रोल त्यांनी केलेला, एकदा मनात ते घर करून राहिले होते भारत कुमार, असंच त्यांना नावाने ओळखलं जायचं. तर आज त्यांचा बर्थडे आहे आणि पहिलं गीत, हे जर गीत ऐकलं नाही तर मनोज कुमार ऐकल्यासारखे वाटतच नाही, त्याच गीताने सुरुवात करते व्हॉट्सअप फरमाईश कार्यक्रमाला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी. हा कार्यक्रम तर असा सदाबहार गीताने सुरुवात केली आहे आणि खरं तर हे गीत ऐकलं की आपल्या 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीची आठवण होते, कारण की ही गीतं जी आहेत ती आपण नेहमी त्या सेलिब्रेशनला ऐकत असतो, ते सेलिब्रेट करताना ऐकत असतात. पण जेव्हा केव्हा आपण असं इतर वेळी हे गाणं ऐकतो तेव्हा देखील एक वेगळाच जोश आपल्या भारतावरचं प्रेम जे आहे ते जागून उठतं आणि खूप छान वाटतं. तर अशा मनोज कुमार यांचा बर्थडे आहे आज, त्यांची गीतं आपण देखील आज देऊया. तर जर आपला गीत ऐकायचं असेल तर 979-500 क्रमांकावरती नक्कीच मला सांगू शकताय. तर पुढची फरमाईश धरती या चित्रपटातील गीतासाठी भावी निमगाव शेवगाव असं सांगितलं सरांनी. शेवगाव से श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, कोपरगाव येथून सुरेश माळवदे, वर्षा माळवदे. आज बऱ्याच आय थिंक सो वर्षांनी सरांची मी फरमाईश वाचली असं मला वाटतंय. तर ऐकूयात गोंधळी फॅमिली आणि माळवदे फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

0: Pokemon.
1: चला तर असंच म्हणावं लागेल की मौसम फिका फिका है, हवा भी ताजा ताजा है, क्यों न मचलेगा दिल मेरा, तुमको पाने का इरादा है, असंच म्हणत. कारण की वातावरणच तसं झालेलं आहे, थोडंसं पाऊस येतंय, थोडंसं पडतंय ऊन, आणि मध्येच थोडासा गारवा जाणवतोय. म्हणजे तिन्ही ऋतूचा आनंद हा आत्ता भेटतोय असं मला वाटतंय. आणि माझ्या तर तब्येतीवरून मला वाटतं की मी तर तिघांचाही आस्वाद घेते, की काय तिघांचा पण. तर पुढची फरमाईश ताईंच्या आवाजात आलेली आहे. आज फरमाईश पाठवली आहे आपले नियमित शो, त्या दिवशी त्यांची फरमाईश मला पूर्ण नाही करता झाली. सॉरी सरांना सॉरी सांगा ताई, कारण की मला त्यांना मी सांगितलं होतं गाणं कोणतं द्यायचं आहे, ते मला गाणंच कळलं नव्हतं सरांचं. तर आज नक्कीच राजेश सर सरांसाठी हे गीत आहे. आणि राजेश सर, तुम्हाला आधी मी रेडिओ थेंडाकडून माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. आज खास ताईंनी त्यांच्या व्हॉइसमध्ये तुम्हाला विश केलंय आणि गाणंसुद्धा डेडिकेट केलेलं आहे. तर राजेश सरांसाठी कुठलं गाणं ताईंनी डेडिकेट केलंय ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये.
2: नमस्कार प्रगती दिदी, कशा आहात? कशी आहे तुमची तब्येत? माझं नाव सरस्वती चोपडे, राहणार भर जहागीर, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. आज माझ्या मिस्टरांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त मला एक गीत त्यांना डेडिकेट करायचं आहे. माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गजानन महाराजा चरणी हीच प्रार्थना, त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांची पूर्ण स्वप्न पूर्ण हो. माझी आजची फरमाइश आहे, आखियों के झरों से मैंने देखा जो सावरे, पक्षियों के झरोकों से मैंने देखा जो सावरे.
1: चला तर खूप सुंदर असं ताईंनी त्यांचा व्हॉइस पाठवला. तर सरस्वती राजेश चोपडे ताई आहेत, राहणार जहागीर, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथून. तर काय झालं की त्यांच्या त्यांनी मला जेव्हा मेसेज केला होता एक चार पाच दिवस

0: चला तर एव्हरग्रीन गाणं आहे हे देखील जेव्हा केव्हा ऐकतो खूप छान वाटतं असंच गाणं आहे हे देखील अखियों के झरोके से. तर पुढची फरमाइश आहे मनोज कुमार यांचा बर्थडे आहे त्यानिमित्त आलेलं आहे जे गीत खूप छान आहे दस नंबरी या चित्रपटातील गीत आहे मनोज कुमार हे ममालिनी दिसतात पडद्यावरती लता मंगेशकर आणि मुकेश यांचा आवाज आहे आणि हे गीत ऐकायचं आहे आपले श्रोते जे आहेत महेश अपसिंगीकर साधना निलेश सपना अजय शशांक आदित्य साबी रियांश यश शिव अपसिंगीकर अपसिंगीकर पूर्ण फॅमिली आणि व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन यांना देखील आज मनोज कुमार यांच्या निमित्त गीत ऐकायचं आहे. ऐकूयात व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन आणि अपसिंगीकर फॅमिली यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश.
1: मुझे भूख नहीं लगती मुझे प्यास नहीं लगती
2: बाप रे.

चला, मनोज कुमार यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त भरपूर अशी छान गीतं त्यांची येत आहेत. तर पुढचं देखील गीत खूप सुंदर आहे, सर्वांच्या आवडीचा चित्रपट आहे क्रांती. आणि क्रांती या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे सुदर्शन पाटील सर आहेत, जे आपले नियमित श्रोते आहेत कोल्हापूर येथून. तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे. ते म्हणतात मला आज क्रांती या चित्रपटातलं हे गीत ऐकायचं आहे. आणि तसं पाहायला गेलं तर मनोज कुमार यांची जे चित्रपट आहेत, क्रांती असेल, उपकार असेल, हिमालय की गोदमी असेल, रोटी कपड्यावर मकान असेल, शहीद, शोर, एकाहून एक असे त्यांनी सरस चित्रपट दिलेले आहेत. आणि पत्थर के सरम हा देखील त्यांचा खूप गाजलेला चित्रपट आहे. म्हणजे गाणी तर सर्वच गाजायची, जरी त्या गाण्यामध्ये डान्स वगैरे नसेल, त्यांना डान्स येत नव्हता, पण तरी देखील त्यांची गाणी जी असतील ती आज देखील तेवढीच एव्हरग्रीन आहेत. तर ऐकूयात पुन्हा एकदा सुदर्शन पाटील सरांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश क्रांती या चित्रपटातील गीतासाठी. महेंद्र कपूर यांचा आवाज आहे आणि देशभक्तीपर हे सुंदर असं गीत आहे.

0: बरस।
1: चला, मनोज कुमार यांचं हे सुंदर असं सुपर हिट गाणं आहे, अशी त्यांची बरीचशी गीतं आहेत। तर पुढची फरमाईश, आता जाऊयात पंढरपुरात, प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाकडे जाऊयात। आणि आपले श्रोते म्हणतात, कालच माऊलीचं रिंगण पाहण्यासाठी गेलो होतो आणि पंगत काल होती आमची, तर एक भक्तिगीत ऐकायचं आहे प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील एक भक्तिगीत ऐकायचं आहे। मित्र आहेत प्रभाकर सर्वदे, शिवाजी बडे, विलास बेर्डे सॉरी बेरड, गणेश महाराज बानगुडे आणि योगेश पाटील यांना हे भक्तिगीत ऐकायचं आहे। त्यांनी फोटो देखील पाठवला तिथला आणि व्हिडिओ देखील करून पाठवला आहे, सुंदर सर, थँक्यू सो मच। ऐकूयात, आनंद घेऊयात पुन्हा एकदा प्रल्हाद शिंदे यांच्या या सुंदर आवाजाचा।

चला यानंतरची फरमाईश कोल्हापूर महाराष्ट्र येथून राहणार शहापूर तालुका पन्हाळा इथून अमित अमर अशोक मधुकर कमल मणिक आणि सामुद्रे परिवार यांना गीत ऐकायचं आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीत ऐकायचं आहे त्यांना. तर ऐकूयात पुन्हा एकदा सुंदर आणि सुपरी ठरलेलं गीत जे खूप लोकप्रिय ठरलेलं हे देखील गीत आहे. आनंद बक्षांचं गीत आहे, यल्पींचं म्युझिक आहे. ऐकूयात आपले कोल्हापूरवरून जे श्रोते आहेत अमित अमर अशोक मधुकर कमल मणिक सामुद्रे परिवार यांची.

सलगानंतरची फरमाईश. लोफर या चित्रपटातील गीतासाठी श्रोते आहेत बबन चौगुले बोर पाडणे तालुका पन्हाळा येथून. आपले नियमित श्रोते आहेत, आज त्यांची देखील बऱ्याच दिवसानंतर फरमाईश आलेली आहे. ऐकूयात बबन चौगुले बोर पाडणे तालुका पन्हाळा यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. हे देखील गीत सर्वच श्रोत्यांना आपल्या भरपूर आवडतं. तर ऐकूयात येल्पिनचं म्युझिक असलेलं हे सुंदर असं गीत.

सिलाई फरमाइश. नमस्कार आरजे प्रगति मैडम. प्रथम मनोज कुमार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तब्बल आज मी 6 महिन्यानंतर फरमाइश टाकत आहे. तर आज मला संन्यासी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं सांगतात आपला नियमित श्रोता बद्रीनाथ साहेबराव नांगरे. नियमित श्रोता बायगाव तालुका देऊरगाव जिल्हा बुलढाणा इथून. तर नक्की सर आज बऱ्याच दिवसानंतर सरांची फरमाइश संन्यासी या चित्रपटातील गीत मनोज कुमार आणि हेमा मालिनी पडद्यावरती दिसतात. तर ऐकूयात संन्यासी या चित्रपटातील ही फरमाइश बद्रीनाथ सरांची.

0: प्रेम प्रेम करके मुझको कर देगी अब तू पागल। मेरा धीरज डोल रहा है लाज रखे गंगा जल।
1: बोल सियावर रामचंद्र की जय।
2: चला तर ही फरमाइश देखील छान अशी मनोज कुमार यांची, तर पुढची फरमाइश देखील क्रांती या चित्रपटातील गीतासाठी पण वेगळं गीत आहे। परवीन बॉबी यांच्यावर चित्रित झालेलं आणि शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं, लता मंगेशकर यांचा आवाज आहे। नळेश्वर नगर नरवेल जिल्हा बुलढाणा, पी एस नावरकर, निर्मला नावरकर, विशाल नावरकर, मलकापूर येथून सोपान तायडे, नारायण इंगळे, आशिष मुहेरकर, जर नाव चुकलं असेल तर प्लीज माफ करा। तर ऐकूया त्यांना क्रांती या चित्रपटातील हे सुंदर असं गीत ऐकायचं आहे। छान असं गीत आहे क्रांती या चित्रपटातील, सर्वच गीत छान आहेत क्रांती या चित्रपटातील, पण हे एक वेगळ्या ढंगाचं गीत आहे। तर ऐकूयात नळेश्वर नगर नरवेल जिल्हा बुलढाणा येथून जे श्रोते आहेत नावरकर सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाइश।

चला यानंतरची फरमाइश आहे हिमालय की गोद में या चित्रपटातील गीत आहे जे खूप तेव्हा जेव्हा तो चित्रपट आला होता पण आत्ता देखील ते गीत सर्रास ऐकलं जातच कारण की माला सिन्हा आहे त्यांच्यासोबत मनोज कुमार यांच्यासोबत आणि ते एका दगडावरती बसून हे गाणं म्हणत असतात तिच्यासाठी इमॅजिन करून तसं गाणं म्हणत असतात तर हेच गीत ऐकायचं आहे छगन अप्पा कौटकर आणि राधिका लेडीज कॉर्नर रिसोड जिल्हा वाशिम येथून तर ऐकूयात हिमालय की गोद में या चित्रपटातील मनोज कुमार यांची ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाइश.

यानंतर शर्मा दत्तात्रय बागल दार्फ इथून आहेत. शोर या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. शोर या चित्रपटातील जीवन चलने का नाम हे गीत जे त्यांनी केलेलं आहे मनोज कुमार यांचं, हे खूप आयकॉनिक ठर मानलं जातं आणि पूर्ण जीवनाचा सार सांगणारं हे गीत आहे. तर महेंद्र कपूर आणि मन्ना डे यांच्या आवाजातील हे गीत आहे. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा, दत्तात्रय बागल दारफळ. आज आपण मनोज कुमार यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त इतर देखील गीतं घेते पण मनोज कुमार यांची देखील गीतं सर्व आज आपण त्यांच्या गीतांना उजाळा देत आहोत.

यानंतर फरमाईश ऐकूयात. पूनम नितीन वायदंडे राहणार देगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून. पांडुरंगाचं गीत ऐकायचं आहे, उद्या आषाढी एकादशी आहे त्यानिमित्त मला गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर बरेचसे श्रोते हे वारीमध्ये आहेत सध्या आणि उद्याची तयारी देखील आज आपले बरेचसे श्रोते करत असणार आहेत. तर या वारीत सर्वांना मी सांगितलं की आपल्या आठवणीतली वारी मला सांगा, मेसेजमध्ये सांगा, व्हॉइसमध्ये सांगा, तुम्ही काय करता वारीला, काय असं स्पेशल असतं किंवा गावामध्ये काय स्पेशल असतं वारीनिमित्त एकादशीनिमित्त, तर अशा गोष्टी तुम्ही मला सांगा असं मी सांगितलं होतं. उद्या सांगा, हरकत नाही, उद्या देखील आपण असणारच आहोत. तर ऐकूयात पूनम नितीन वायदंडे राहणार देगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: नमस्कार रेडिओ तेरणा कार्यक्रम सुरू आहे. आपले माणसं आपला आवाज आणि या कार्यक्रमामध्ये मला एक गीत ऐकायचं आहे. आता उद्याला आषाढी वारी आहे आणि सगळेजण वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जात आहेत. म्हणूनच या अनुषंगानं मला एक गीत ऐकायचं आहे. चित्रपटाचं नाव आहे फुकट चंबू बाबूराव आणि गीताची बोल आहेत बघा.
1: चुनक चुनक टाळ वाजते पाटा मधले पाणी, रान पाकरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल.
0: हे गीत ऐकायचं आहे आणि हे गीत आमचे खास मित्र बार्शीचे कुबेर म्हस्के सर, माडाचे अशोक शिंदे, वाशिमचे हिरामन खराडे सर, असुरदमाला कोल्हापूरचे राम श्रीराम तुकाराम कांबळे सर आणि यवतमाळा नीलकरंजीचे रामहरी लोखंडे सर आणि अल्ताफ हुजरे जज सांगलीचे आणि सैफन शेख हे ह्या गाण्याचा आनंद घेणार आहेत सर, घेणार आहेत ताई. त्याचबरोबर माझी ओळख करून देतो. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भूमी आरग तालुका मिरज जिल्हा सांगली महाराष्ट्रहून मी शशिकांत डी कांबळे बोलतोय ताई. आणि हे गीत तुम्ही जरूर लावावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान दीदी, धन्यवाद.

चला, खूप सुंदर असं गीत आलं. खूप दिवसानंतर खरं तर हे गीत ऐकायला, मीच पहिल्यांदा ऐकलं हे गाणं. खरं तर खूप छान गाणं होतं सर, थँक्यू सो मच. ऐकूया त्यानंतरची फरमाईश. ती पण भीमसेन जोशी यांच्या आवाजातील सुंदर असं गीत आहे. गुळपूळ येथून आपले नियमित श्रोते आहेत, द्राक्षबागेत काम करत आहेत, जे आहेत नाना शिंदे, सचिन शिंदे, गणेश चिकणे, तानाजी पाटील, द्राक्षबागायतदार श्रीमंत शिंदे, सागर चिकणे, मनोज मस्केसर. ऐकूयात या सर्व गुळपूळकरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाइश आहे पण बर्थडेचं विश देखील करूयात. श्रोता आहेत आपले, नमस्कार प्रगती मॅडम. नमस्कार सर. 24 जुलै आज माझी बहीण मीनाक्षी मनोज मुद्गल यांचा बर्थडे आहे, तर मीनाक्षी ताईंना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात रेडिओ तेरणाकडून आणि माझ्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा मीनाक्षीताई. त्या जिल्हा परिषद आरोग्य विभाग पुणे येथे आरोग्य विभागात कार्यरत आहेत आणि तसंच त्या महाराष्ट्र राज्य नर्सेस संघटना राज्याध्यक्ष या पदावर देखील आहेत. रुग्णांसाठी सदैव सेवेत राहणाऱ्या सिस्टर आणि आमच्या मोठ्या सिस्टर बहीण यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत सुहास सरांनी आणि तुळजाभवानीचा आशीर्वादाने त्यांना सुखसमृद्धी आरोग्य भरभराटीचं लाभो अशी तुळजाभवानी चरणी त्यांनी प्रार्थना केली आहे. शुभेच्छुक आहेत सुहास शिंदे सर, दीप्ती, विक्रम, महेश, गोवा आरोग्य विभाग स्टाफ यांनी सर्वांनीच मीनाक्षीताईंना शुभेच्छा दिल्या आहेत आणि खास करून सुहास शिंदे धाराशिवेतून. तर मीनाक्षीताईंना खूप रेडिओ तरुणाकडून शुभेच्छा देऊयात आणि आता हे भक्तिमय वातावरण झालंच आहे तर त्यांना देखील एक गीत ऐकूयात. विठ्ठलाच्याच अनुषंगाने हे गीत आहे आणि प्रल्हाद शिंदे यांचा आवाज आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा आणि पुन्हा एकदा मीनाक्षीताईंना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

खरं तर उद्या आषाढी वारी आहे, पण आजपासूनच ती लगबग असते आपल्यात आणि एक भक्तिमय वातावरण निर्माण होतं घरात देखील. तर उद्या एकादशी आहे, त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना इन ॲडव्हान्समध्येच खूप साऱ्या शुभेच्छा देते या एकादशीनिमित्त. आणि बरेचसे श्रोते हे जे वारीमध्ये असतील त्यांनी स्वतःची काळजी देखील घ्यायची आहे. गर्दीत गेलेले देखील लोक खूप आहेत. तर पुढची फरमाईश आहे, आता जाऊयात पुन्हा एकदा मनोज कुमार यांच्या गीताकडे. जे गीत खूप काही सांगून जातं, शौर्य चित्रपटातील गीत आहे, लता मंगेशकर आणि मुकेश यांचा आवाज आहे. तर हाय प्रगतीताई, कार्यक्रम चालू झाल्यावर खूप छान वाटलं, तुमची तब्येत बरी आहे का? बरी नाही, आणखीन थोडीशी आणखीन नरम आहे असं म्हणता येईल. तर माळशिरज येथून तोंडले गावावरून मेघा निकम, दीपक निकम, आम्हाला गीत ऐकायचं आहे शौर्य चित्रपटातील, सोबत श्रेयस, गौरी, वैष्णवी आणि सई एवढे जण सर्व सोबत आहेत असं त्या सांगतात. आणि तसंच आणखीन एक श्रोता आहे, त्यांना हे गीत ऐकायचं आहे, आनंद ससाणे सर, इचलकरंजी, हातकणंगले, येथून त्यांना देखील शौर्य चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आणि तसंच आणखीन एक श्रोते आहेत ज्यांना हे गीत ऐकायचं आहे, ते आहेत वारणा शहापूर कोल्हापूर येथून विजय चौहान, इंदुरीकर, तेजस्विनी चौहान, अंकित अनिकेत चौहान यांना देखील शोर या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर मनोज कुमार यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त आपण गीत ऐकतो त्यांचे देखील. तर मध्येच भक्तिमय वातावरण झालं होतं, पुन्हा एकदा जाऊयात मनोज कुमार यांच्याकडे.

पुढची फरमाइश देखील मनोज कुमार यांच्या गीतासाठीच सुंदरसं गीत आहे. पुन्हा एकदा मुकेश आणि लता मंगेशकर यांचा आवाज आहे शोर हा चित्रपट. श्रोते आहेत किरण शिंदे, स्वप्नील जाधव, अक्षय ट्रान्सपोर्ट, सतीश नवले, अकबर शेख वैरा, समाधान काटे, घाणेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर इथून. ऐकूयात समाधान काटे सर आणि त्यांच्या मित्रपरिवारांची ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाइश.

पुढची फरमाईश जे गीत ऐकल्याशिवाय मनोज कुमार ऐकल्यासारखे नाही वाटत म्हणजे रोटी कपडा मकान या चित्रपटातील ते एक गीत असेल जे मला फार आवडतं, मैं ना भूलूंगा, आणि क्रांती या चित्रपटातील जिंदगी की ना टूटे लढी हे देखील गीत तेवढंच त्यांचं लोकप्रिय आहे। तर आत्ता सध्या तरी मैं ना भूलूंगा हे गाणं आलेलं आहे। तर गीत ऐकायचं आहे नवनाथ भाकरे सर मारडी सोलापूर इथून, तर ते काय म्हणतात, तुम्ही जर आज माझं गीत नाही दिलं तर मी पण हेच म्हणणार मैं ना भूलूंगा, असं त्यांनी कॉमेडीमध्ये पाठवलं आहे। तर ऐकूया नवनाथ भाकरे सर मारडी सोलापूर इथून।

चला जाता जाता पुन्हा एकदा मनोज कुमार यांचं गीत आणि शेवटचं गीत हे विठ्ठलाचंच देणार आहे. तर 3:11 होत आहेत. एक गीत ते ऐकलं की मनोज कुमार आठवतात असं गीत जे आहे उपकार या चित्रपटातील आहे. मला फार आवडतं ते देखील गीत. तर त्याच गीतासाठी फरमाईश आलेली आहे नागपूर येथून. यश, सायली, धनश्री, नामदेव पहिल्यांदा फरमाईश पाठवत आहेत नागपूर येथून, मुंढे परिवार. तर थँक्यू सो मच, तुम्ही रेडिओ धरणासोबत कनेक्ट झालात मॅम. ऐकूयात नागपूरवरून नवीन श्रोते मुंढे परिवार यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चले याच गीतासोबत मी आरजी प्रगती इथेच थांबते. भेटूयात उद्या. उद्या देखील भक्तिमय असं वातावरण घेऊन आपण भेटणार आहोत आणि सुंदर अशी विठ्ठलाची गाणी उद्या आपण ऐकणार आहोत. तर तत्पूर्वी सर्व श्रोत्यांना आषाढी वारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
2: हर घर सूर्य घर।
0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा
3: इश्क वो बला है जिसको छुआ इसने वो जला है दिल से होता है शुरू पर कमबख्त सर पे चढ़ा है कभी खुद से कभी खुदा से कभी जमाने से लड़ा है इतना

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00 प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद

करणारे आवाज ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा।
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आप मुस्कुराई, पहले जरा आप मुस्कुराई,
1: पहले जरा आप मुस्कुराई।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जग जगले दिलजुबा।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.